0: FM.
1: तमौली FM 94.2 मेगाहर्ज समुदायको आवाज आवाज
2: आवाज. The Production Nepal presents शिव तांडव स्तोत्रम.